लाओ, जिसको नाचना है ना चाहो, मेरे साथ शर्त लगाओ, ये ये ये करते दिखाओ, ये फिर ये अब ये करते